त्यांचं जीवनाची शिकवण कित्येक शतकांपूर्वी आपल्याला देऊन ठेवली आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून अगदी नेमकं सांगतात. चला तर मग ऐकूयात संत तुकाराम यांचा अभंग.

श्रोते हो, किती साध्या शब्दात पण किती मोठा आणि गहन अर्थ मांडला होता ना. म्हणजे ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे, जे अडचणीत आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे, अशा माणसाला जो हा माझा आहे असं म्हणतो, त्यांच्या मदतीला धावून जातो, त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तोच खऱ्या अर्थाने साधू आणि तोच खरा माणूस. आणि तिथेच देवाचं अस्तित्व असतं असं संत तुकाराम महाराज सांगतात. मग आजचा दिवस आहे त्या तुमच्या मित्राला फोन करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा. तोपर्यंत ऐकूयात हा पुढील अभंग.

श्रोते हो, आता काहीच दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पा म्हटलं की घरोघरी आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणाची चाहुली सुरू होते. आणि गणरायाच्या आगमनाची तयारी म्हटल्यानंतरच आपण थिरकायला लागतो. तर ऐकूयात असंच एक भक्तिगीत अजित कडकडे यांच्या स्वरातून, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैंजणे.

श्रोते हो, 5:55 झालेली आहेत आणि आपण वंदन या कार्यक्रमाच्या बघता बघता उत्तरार्धाकडे पोचलेलो आहोत. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी आणि तुम्ही ऐकत आहात वंदन हा भक्तिमय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आपण पुन्हा भेटणार आहोत 6:00. तुम्ही ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत 107.1 MHz आकाशवाणीच्या FM रेनबो फंडे या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद देत राहा. तोपर्यंत ऐकूयात ही बॅक टू बॅक 2 गाणी.

0: सुप्रभात श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमची रेडिओ सखी RJ मानसी सावंत आणि तुमचं पुन्हा एकदा FM रेनबो फंडेमध्ये स्वागत करते. श्रोते हो, आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस होता. कमाल तापमान कुलाबा येथे 32 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा येथे 25 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 84%. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सोमालिया आणि ओमानच्या किनारपट्टीलगत तसेच पश्चिम मध्य नैऋत्य आणि वायव्य अरबी समुद्राच्या काही भागात ताशी 40 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या पार्श्वभूमीवर संबंधित समुद्र क्षेत्रात मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
1: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथे नो आराम, सो स्टार.

मंडळी, आज 9 सप्टेंबर संगीत विश्वात आपल्या सुरांनी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांचा वाढदिवस. श्रीधर फडके यांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते अनेक सुंदर भावगीतं, अभंग, भक्तिगीतं आणि मनाला शांत करणाऱ्या सुरावटी. पण त्यांच्या संगीताकडे पाहिलं तर जाणवतं की त्यांच्या रचना केवळ सुंदर चालीपुरता मर्यादित नव्हत्या. शब्द काय सांगतायत, त्यामागची भावना काय आहे आणि ती भावना स्वरांमधून श्रोत्यांपर्यंत कशी पोहोचेल याचा अतिशय बारकाईने विचार त्यांच्या प्रत्येक संगीतामध्ये दिसून येतो. श्रोते, आपण दिवसभरात कितीतरी विचार करत असतो, कितीतरी माणसं भेटतात, अनेक प्रसंग घडत असतात, पण या सगळ्यात काही भावना मात्र मनात खोलवर घर करून राहतात. दिवस

संपतो, आपण झोपी जातो तरी सुद्धा मनातला तो विचार काही संपत नाही. उलट कधी कधी स्वप्नांच्या वाटेने तो पुन्हा आपल्यासमोर येतो. म्हणूनच कदाचित मनी वसे ते स्वप्ने दिसे ही भावना आपल्याला इतकी जवळची वाटते. चला तर मग ऐकूया श्रीधर फडके यांच्या सुरेल भावविश्वातील सुंदर भावगीत.

0: अग
1: शिल्पा येल का खाली बसता।
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: श्रोते हो, संगीतकार गायक श्रीधर फडके यांना संगीताचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला। बाबूजी म्हणजेच अर्थात आपले लाडके सुधीर फडके आणि आई ललिता फडके यांच्या सहवासातून त्यांना स्वर, शब्द, उच्चार आणि भाव यांचं महत्त्व समजत गेलं। मात्र हा वारसा मिळाला म्हणूनच आपली ओळख तयार झाली असं नाही। त्या वारशाला स्वतःची कल्पकता, स्वतःची प्रयोगशीलता आणि स्वतःची संवेदनशीलता जोडत त्यांनी आपली स्वतंत्र सांगीतिक वाट निर्माण केली। म्हणूनच श्रोते हो, आपल्या मनावर होणारे संस्कार किती महत्त्वाचे असतात हे श्रीधर फडके यांच्या प्रवासातून जाणवतं।

श्रोते हो, श्रीधर फडके हे एखाद्या कवितेतील आनंद स्वरांमधून व्यक्त करायचे. कधी एखाद्या शब्दामागची वेदना श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचे, तर कधी एखाद्या सामाजिक विषयाची अस्वस्थता संगीताच्या माध्यमातून ते अजूनही मांडतात. संगीत हे फक्त मनोरंजन नाही, तर भावना व्यक्त करण्याचं आणि मनाला स्पर्श करण्याचं एक सामर्थ्यवान माध्यम आहे, हा विचार त्यांच्या कामातून जाणवतो. वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता शोधणं, त्यातला भाव समजून घेणं आणि त्या भावनेला आपल्या सुरांची साथ देणं हा श्रीधर फडके यांच्या संगीत प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिला. सुधीर मोघे यांची अशीच एक सुंदर कविता त्यांच्या मनाला भावली आणि त्या शब्दांना त्यांनी आपल्या सुरांची चाल दिली.

श्रोते हो, या गाण्याची खासियत म्हणजे 1980 बाबूजींच्या प्रोत्साहनामुळे श्रीधर फडके यांना लक्ष्मीची पावले या चित्रपटातून संगीतकार म्हणून मिळालेली पहिली वहिली संधी होती. चला तर ऐकूयात असंच एक सुंदर गाणं.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलेली होती ती म्हणजे कविता. श्रोते हो, संत साहित्य आणि अभंग हा श्रीधर फडके यांच्या संगीताचा एक महत्त्वाचा भाग राहिला. संतांच्या शब्दांमधला साधेपणा आणि त्यात दडलेला गहिरा भाव त्यांना नेहमीच भावला. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला वहिला अभंग. आणि त्यांच्या संगीतामधला आणखी एक सुंदर पैलू म्हणजे प्रयोगशीलता, त्यासोबतच ताल, राग, गायकीच्या वेगवेगळ्या शैली आणि स्वरांची मांडणी यामध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले. पण प्रत्येक प्रयोग करतानाही त्यांनी श्रोत्यांचा विचार केला, ते मनाला भिडावं हा विचार त्यांनी जपला. चला तर मग ऐकूयात अशीच

श्रोते हो, कलाकारासाठी सर्वात मोठं समाधान काय असू शकतं? तर आपली कलाकृती ऐकून श्रोत्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद. आणि म्हणूनच रसिकांना काहीतरी उत्तम, नवं आणि मनाला स्पर्शून जाणारं देत राहणं हीच श्रीधर फडके यांच्या संगीत प्रवासाची सुंदर बाजू म्हणावी लागेल. एका मुलाखतीत श्रीधर फडके यांनी आपल्या मनातला एक अतिशय सुंदर आणि नम्र भाव व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, रोज रात्री झोपताना मनात कृतज्ञ भाव असतो, देवाला विनम्रतेने विनवतो, माझ्याकडून खूप काम झालं नाही तरी चालेल, पण जे घडेल ते उत्तम असू दे. कदाचित हीच नम्रता, हीच कृतज्ञता आणि आपल्या कलेबद्दलचा हा प्रामाणिक भाव त्यांच्या संगीताला इतकं वेगळं आणि मनाला भिडणारं बनवतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या सुरांची ही सुंदर मैफिल अशीच सुरू राहो, त्यांच्या हातून नवनवीन आणि उत्तम संगीत निर्मिती घडत राहो आणि त्यांच्या स्वरांनी असंख्य रसिकांच्या मनात आनंदाचे सूर उमटत राहो, हीच मनापासून सदिच्छा.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: श्रोतेहो, श्रीधर फडके सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आपण ऐकूयात ही बॅक टू बॅक गाणी।

मंडळी 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम हा कार्यक्रम. लेखन आणि निवेदन विज्ञापना गोकर्णकर.

श्रोतेहो नमस्कार। आज गणेश चतुर्थीचा मंगल दिवस। भारतीय परंपरेत कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी श्री गणेशाचं स्मरण केलं जातं। यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर एक सुंदर जीवनदृष्टीही आहे। कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी बुद्धीचा, विवेकाचा आणि योग्य विचारांचा आधार घ्यावा हा त्यामागचा संदेश आहे। तर आज आपण ज्ञान, बुद्धी, विवेक आणि शुभारंभाचं प्रतीक असलेल्या श्री गणेशाचं स्मरण करूया।

या श्लोकात श्री गणेशाचं अत्यंत सुंदर आणि भक्तिभावपूर्ण वर्णन केलं आहे. अग म्हणजे न जाणारा असा तो पर्वत आणि अगजा म्हणजे पर्वतापासून जन्माला आलेली अर्थात माता पार्वती. आनन म्हणजे चेहरा, पद्म म्हणजे कमळ आणि अर्क म्हणजे सूर्य. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर कमळ उमलतं त्याप्रमाणे ज्याला पाहून माता पार्वतीच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य उमलतं असा आपल्या सर्वांचाच लाडका श्री गणेश. अशा एकदंत म्हणजे एक सुळा असलेल्या, अनेकद म्हणजे भक्तांना अनेक आशीर्वाद देणाऱ्या श्री गणेशाची मी रात्रंदिवस उपासना करते. श्री गणेशाचं रूप

आपल्याला अनेक जीवन मूल्य शिकवतं, त्याचं विशाल मस्तक व्यापक विचार करण्याची प्रेरणा देतं, मोठे कान आपल्याला अधिक ऐकण्याची आणि विचारपूर्वक बोलण्याची शिकवण देतात, लहान डोळे एकाग्रतेचं प्रतीक आहेत, त्याचं वाहन उंदीर आपल्याला आपल्या चंचल मनावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतो, असेही या प्रतीकांचे अर्थ लावले जातात. गणेश चतुर्थी म्हणजे केवळ सजावट, उत्सव आणि आनंद नव्हे, हा उत्सव आपल्या अंतर्मनातही ज्ञानाचा आणि सद्विचारांचा गणेश प्रतिष्ठित करण्याची संधी आहे. आपल्या जीवनात अडचणी येतील, अपयश येईल, कधी मार्ग बंद झाल्यासारखा वाटेल, अशा वेळी घाबरून न जाता शांतपणे विचार करणं, योग्य मार्ग निवडणं आणि प्रयत्न सुरू ठेवणं हीच गणेशाची खरी शिकवण आहे. विघ्नहर्ता म्हणून आपण श्री गणेशाचं स्मरण करतो, पण प्रत्येक विघ्न बाहेरून दूर होईलच असं नाही. कधी कधी आपल्या अज्ञानाचं, आळसाचं, भीतीचं आणि अहंकाराचं विघ्न आपल्यालाच दूर करावं लागतं. म्हणून या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण श्री गणेशाकडे केवळ सुखसंपत्ती मागू नये, तर सद्बुद्धी, विवेक, संयम, ज्ञान आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मागूया आणि मनोभावे म्हणूया, हे गणराया आमच्या बुद्धीला प्रकाश दे, आमच्या विचारांना दिशा दे आणि आमच्या प्रत्येक कृतीत सद्भावना आणि माणुसकी राहू दे. श्री गणेशाच्या मंगलमय स्मरणाने प्रत्येक नव्या कार्याची सुरुवात होवो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल ज्ञान, विवेक आणि सद्गुणांच्या दिशेने पडो. या मंगल कामनेद्वारे म्हणूया, गणपती बाप्पा मोरया आणि पुन्हा एकदा वंदन करूया. अगं

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकरभरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशन यांना केंद्रस्थानी ठेवून वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानांमुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
1: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
0: भारताची UPI प्रणाली हे वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातलं सर्वात मोठं यश असल्याचं म्हणत सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. UPIच्या यशाविषयी पंतप्रधान म्हणाले,
1: भारत की फिनटेक स्टोरी अद्भुत रही है और इसका एक बड़ा चैंपियन है हमारा UPI. मैंने पिछले साल भी इसकी चर्चा की थी, लेकिन ये इतनी बड़ी ट्रांसफॉर्मेशन है कि जब भी फिनटेक की चर्चा होगी तो वो UPI के बिना अधूरी ही होगी.
0: वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किलोमीटर लांबीच्या आणि 20,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 महत्वपूर्ण टप्प्यांचंही लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावणं शक्य होईल. त्यामुळे इंधन बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरण रक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. एका मार्गिकेत केलेल्या गुंतवणुकीतून अनेक फायदे होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर केल्या जात असलेल्या खर्चामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्मिती होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. JNPT इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवासी रेल्वेगाड्यांना अधिक वेगानं आणि वेळेत धावण्यास मदत होईल असं राज्यपाल म्हणाले. तर 2030 पर्यंत JNPT हे देशातलं सर्वाधिक क्षमता असलेलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मालवाहतूक समर्पित मार्गिकेमुळे होणाऱ्या फायद्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आणि जो आपला पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्यावर आपलं जे JNPT सारखं पोर्ट आहे याचा फायदा भारताच्या बृहद भागाला देण्याकरता हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प या ठिकाणी आहे. आज आपल्या देशाला ज्यावेळेस ग्लोबल सप्लाय चेनचा भाग म्हणून काम करायचं आहे त्यावेळी आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर लॉजिस्टिकच्या मुवमेंटची कॉस्ट. येत्या काळामध्ये मला विश्वास आहे DFC ज्यावेळी पूर्णपणे आपण सुरू करू त्यावेळी 7%पेक्षाही खाली आपण हे आणू शकू आणि त्यातनं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर आपल्याला एक सप्लाय चेनचं एक मोठं केंद्र म्हणून या ठिकाणी आपलं काम होईल.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यशस्वी खेळाडूंना शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रात 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठीच्या प्रगती म्हणजेच आधुनिक प्रशासन आणि सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या समन्वयातून प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्याच्या प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सोलापूर जिल्ह्यात माढा इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी आवश्यक पदं आणि खर्चाच्या तरतुदीला तसंच नागपूरमध्ये कोराडी इथं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या प्रगती प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्ता वाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. 5 जिल्हा रुग्णालयांचं श्रेणीवर्धन होणार असल्यानं 1600 खाटांची वाढ अपेक्षित असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून 70% कर्ज मिळणार आहे तर 30% राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या गीताचं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, संगीतकार AR रहमान यांच्यासह आशा भोसले यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार AR रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील सुमठाणा इथं एका तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून 3200 रोजगार निर्मिती करणारा मेगा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये या मेगा प्रोजेक्टच्या उभारणीबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पात मका प्रक्रिया आणि त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयपूर्तीसाठी आरोग्य क्षेत्र महत्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. राज्याला वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल हेल्थ, जैवतंत्रज्ञान, संशोधन आणि प्रगत वैद्यकीय उपकरण निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. ते काल भारतीय उद्योग महामंडळातर्फे आयोजित CII हॉस्पिटल टेक परिषदेत बोलत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड सावंतवाडी रोड नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष सेवेमुळे मराठवाडा आणि कोकण हे भाग प्रथमच थेट रेल्वे सेवेनं जोडले जाणार आहेत. या रेल्वेमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातली अनेक महत्वाची शहरं आणि पर्यटनस्थळं एकमेकांशी जोडली जातील. हवामान. आज कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकर भरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: श्रोते हो, कोणत्याही देशाची ओळख ही केवळ त्याची भौगोलिक सीमा, आर्थिक संपन्नता किंवा विकासाची गती यावर ठरत नाही, तर त्या देशाच्या सीमा किती सुरक्षित आहेत, देशातील प्रत्येक नागरिक किती निर्धास्तपणे जगतो आहे यावरही त्या राष्ट्राची खरी ताकद अवलंबून असते। आणि या सुरक्षिततेच्या पायाभरणीत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते ती म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था। आणि या संरक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे आपल्या देशाचं लष्कर, आपलं सैन्य। कुटुंबासोबत सण साजरे करतो, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतो आपण, कारण कुठेतरी आपल्या या सुखाची आणि सुरक्षिततेची किंमत मोजत एखादा सैनिक सीमेवर खंबीरपणे उभा असतो। उन्हाळ्याची रखरखती उष्णता असो, कडाक्याची थंडी असो, मुसळधार पाऊस असो किंवा संकटाची कोणतीही परिस्थिती असो, सैनिकांचं कर्तव्य मात्र कधीच थांबत नाही।

श्रोते हो, तुम्ही म्हणाल असं मध्येच सैनिकाचं गाणं का लावलं असेल, नाही का? श्रोते हो, आज आहे 9 सप्टेंबर आणि 1974 साली हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे एका अशाच बालकाचा जन्म झाला ज्याच्या आयुष्याची ओळख पुढे संपूर्ण देशाला अभिमान वाटावी अशी ठरणारी होती. ती व्यक्ती म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. शिक्षक कुटुंबात वाढलेल्या विक्रम बत्रांच्या मनात लहानपणापासूनच देशसेवेची ओढ होती. शिक्षण घेत असतानाच त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेत म्हणजेच NCC मध्ये सहभाग घेतला आणि सैन्यसेवेची वाट निवडण्याचा निर्णय घेतला. 1996 मध्ये त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमीत देहरादून येथे प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर भारतीय सैन्याच्या 13 जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये अधिकारी म्हणून नियुक्त झाले. पुढे त्यांना कॅप्टन पदही मिळालं. तरुण वय, उत्तम शिक्षण आणि आयुष्यापुढे असलेल्या असंख्य शक्यता, मात्र विक्रम बत्रांनी स्वतःसाठी सुरक्षित आयुष्य निवडलं नाही, त्यांनी निवडली ती म्हणजे राष्ट्रसेवेची वाट.

0: संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
1: अंकुर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
0: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
1: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
0: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकुर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38.
2: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38.
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
4: श्रोते हो, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. खरं तर शूर सरदारांना कोणाचीच भीती नसते. श्रोते हो, विक्रम बत्रा लवकरच या तरुण अधिकाऱ्याच्या शौर्याची खरी परीक्षा घेणारं एक मोठं आव्हान देशासमोर उभं राहिलं होतं. ते म्हणजे कारगिल युद्ध. 1999 कारगिलच्या पर्वतरांगांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि भारतीय सैन्यासमोर एक अत्यंत कठीण आव्हान उभं राहिलं. उंच पर्वतांवरील शत्रूंच्या ताब्यात असलेली महत्वाची ठाणी पुन्हा आपल्या नियंत्रणात आणण्याचं. याच काळात जम्मू आणि काश्मीर रायफलचे कॅप्टन विक्रम बत्रा आपल्या जवानांसह या रणभूमीवर उतरले. त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या मोहिमांपैकी एक होती ती म्हणजे पॉईंट 5,140 ताब्यात घेण्याची. सुमारे 17,000 फूट उंचीवरील या ठिकाणी पोहोचणं आणि शत्रूच्या मजबूत प्रतिकाराचा सामना करणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं. 20 जून 1999 रोजी कॅप्टन बत्रांनी आपल्या जवानांचं नेतृत्व करत ही मोहीम यशस्वी केली. त्यांनी स्वतः पुढे राहून शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला केला आणि जवळच्या लढाईत 4 शत्रू सैनिकांना निष्प्रभ केलं. पॉईंट 5,140 ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी रेडिओवरून विजयाची बातमी कळवताना उच्चारलेले शब्द काय होते ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. ते म्हणजे ये दिल मांगे मोर. आता या उद्गारापुढे कारगिल युद्धातील त्यांच्या शौर्याचं प्रतीक बनलं. पण हा विजय त्यांच्या रणप्रवासाचा शेवट नव्हता, कारण पुढचं आव्हान त्याहूनही अधिक कठीण होतं.

0: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती
1: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृत

0: begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses, and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: श्रोते हो, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 5140 वरील विजयाने भारतीय सैन्याचा आत्मविश्वास उंचावला. मात्र कारगिलमधील निर्णायक लढाई अजून बाकी होती. 7 जुलै 1999 रोजी कॅप्टन विक्रम बत्रांच्या कंपनीवर 4875 ताब्यात घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ही अरुंद आणि अत्यंत कठीण पर्वतीय जागा होती आणि शत्रूने तिचं मजबूत संरक्षण केलं होतं. कॅप्टन बत्रांनी पुन्हा एकदा आपल्या जवानांचं नेतृत्व आघाडीवरून केलं. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शत्रूच्या ठिकाणांवर धाडसी हल्ला केला आणि या संघर्षात त्यांनी 5 शत्रू सैनिकांना जवळच्या लढाईत निष्प्रभ केलं. याच मोहिमेदरम्यान एका जखमी अधिकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कॅप्टन विक्रम बत्रा गंभीररीत्या जखमी झाले. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या जवानांचं नेतृत्व आणि मोहिमेचं ध्येय सोडलं नाही. 7 जुलै 1999 रोजी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी कारगिलच्या रणभूमीवर त्यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिलं. त्यांच्या याच धैर्यामुळे आणि नेतृत्वामुळे 4875 वरील मोहीम यशस्वी झाली. ज्यांनी रणांगणात स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही अशा या वीराला देशानेही सर्वोच्च सन्मान देत त्यांचं शौर्य इतिहासात अजरामर केलं. कॅप्टन विक्रम बत्रांच्या अतुलनीय शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य सन्मान परमवीर चक्र प्रदान केला. 15 ऑगस्ट 1999 रोजी त्यांच्या वडिलांनी राष्ट्रपतींकडून हा सन्मान स्वीकारला होता. त्यांच्या आयुष्याची आणि शौर्याची कहाणी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित शेरशहा हिंदी चित्रपट 2021 प्रदर्शित झाला. पण कॅप्टन विक्रम बत्रांची खरी ओळख केवळ एका चित्रपटापुरती नव्हती किंवा एका पुरस्कारापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांची ओळख ही कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, संकटासमोर न झुकणारं धैर्य आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी. आणि म्हणूनच आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचं स्मरण करताना आपण केवळ एका शूर सैनिकाला आठवत नाही, तर राष्ट्रासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या प्रत्येक जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया महालक्ष्मीच्या धोबी घाटाचा चौथा भाग.
1: मुंबईत कापड गिरणी आणि रेल्वे सुरू झाल्यावर देशभरातून मोठ्या संख्येनं लोक मुंबईत स्थलांतर करायला लागले. मुंबई झपाट्याने वाढायला लागली. फोर्ट सारख्या महत्वाच्या परिसरात जागा उपलब्ध करून नव्यानं आखणी सुरू झाली. अशा परिस्थितीत त्या काळी व्हिक्टोरिया टर्मिनस सारख्या मोक्याच्या विस्तीर्ण जागेवर असलेला धोबीघाट हलवण्याचा ठराव मंजूर झाला. जवळच असलेल्या महालक्ष्मीची विस्तीर्ण खाजण जमीन त्यासाठी निश्चित झाली. धोबीघाटाचं महालक्ष्मीला होऊ घातलेलं स्थलांतर टळणं शक्य नाही हे ध्यानात आलेल्या धोब्यांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातच सप्टेंबर 1875 मध्ये PWD एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सनी बोरी बंदरचा धोबीघाट रिकामा करून सरकारच्या ताब्यात देण्याची नोटीस दिली. या नोटीशीमुळे बिथरलेल्या धोब्यांनी त्यांचे पुढारी असलेल्या केसुदाजी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे कमिशनर पेडर यांच्याकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी निवेदन दिलं. पेडर यांनी धोब्यांना भेटायला बोलवून महालक्ष्मी स्टेशन शेजारच्या जागेवर धोबीघाट स्थलांतरित केल्यानं धोब्यांचा कसा फायदा होणार आहे हे समजावून सांगितलं. रेल्वेमुळं त्यांना ये जा करणं सोयीचं होणार होतं. रेसकोर्स आणि भायखळा क्लब तिथून अगदी हाकेच्या अंतरावर होता. नवीन हॉटेल्स या ठिकाणी सुरू झाली होती. शिवाय इथून नजीकच असलेल्या ताडदेव, कंबाला हिल आणि भायखळा परिसरात वाढायला लागलेल्या वस्तीमुळं त्यांना जास्त ग्राहक मिळणार होते. अशा सगळ्या गोष्टी धोब्यांना तपशीलवार समजावून सांगितल्या.
0: तरीही धोब्यांचं समाधान होईना म्हणून त्यांनी 16 सप्टेंबर 1876 या दिवशी थेट सरकारकडं आपलं गाऱ्हाणं मांडलं.

0: सरकारने 30 सप्टेंबर 1876 रोजी पत्र लिहून धोब्यांना बोरी बंदरची जागा सोडून महालक्ष्मीला जावंच लागेल, मात्र त्या ठिकाणी त्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा देऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी घरही बांधून देऊ असं आश्वासन दिलं। याही आश्वासनानं धोब्यांचं समाधान झालं नाही, त्यांनी जागा सोडायला ठाम नकार दिला। धोबी घाट महालक्ष्मीला स्थलांतरित करण्याचा ठराव मंजूर होऊन 2 वर्ष उलटून गेली। 1876 वर्ष उजाडलं, पण हा तिढा काही सुटत नव्हता। धोबी घाटासाठी नवीन जागा सगळ्या सोयी सुविधांसह तयार होती, पण धोबी बोरी बंदरची जागा सोडायला तयार नव्हते। अर्थात आपल्याला आज ना उद्या महालक्ष्मीच्या जागेवर जावंच लागणार याची कल्पना त्यांना आली होती। तरीही आणखी एक प्रयत्न म्हणून त्यांनी नव्यानं आलेले म्युन्सिपल कमिशनर मिस्टर ग्रांट यांच्याकडे 4 जून 1877 या दिवशी आपली कैफियत मांडली। नवीन ठिकाणी गेलं तर त्यांची आणि त्यांच्या ग्राहकांची कशी गैरसोय होणार आहे याचा पाढा पुन्हा वाचला। कमिशनरांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र धोब्यांना महालक्ष्मीला जावंच लागणार हे ठामपणे सांगितलं। फार तर त्या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना बोरी बंदरला काम करण्याची मुभा देता येईल आणि त्यानंतर त्यांना तिथून हलवण्यात येईल असं त्यांनी निक्षून सांगितलं। त्यानंतरही जर ते तिथून गेले नाहीत तर 1 जुलैपासून त्यांचा पाणी पुरवठा तोडण्यात येईल असंही बजावलं।
1: 1 जुलैचा दिवस उजाडला। सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेनं बोरी बंदरच्या धोबी घाटाचा पाणी पुरवठा तोडला। सोमवार 2 जुलै रोजी धोब्यांनी मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला। महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयात गव्हर्नरांनी हस्तक्षेप करायला स्पष्ट नकार दिला। जास्तीत जास्त शनिवार 7 जुलैपर्यंतची मुदत देऊन बोरी बंदरची जागा रिकामी करून सरकारच्या ताब्यात द्या असं त्यांनी बजावलं। आता सगळे उपाय हरले होते, नवीन ठिकाणी जावंच लागणार होतं, तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून धोब्यांनी संपाचं हत्यार उपसलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। संप निष्फळ ठरला आणि गव्हर्नरांनी बजावल्याप्रमाणे 7 जुलै 1877 या दिवशी बोरी बंदरच्या 200 धोब्यांनी महालक्ष्मीच्या नवीन धोबी घाटाचा ताबा घेतला। पुढची काही वर्ष बाकीचे धोबी हळूहळू नवीन ठिकाणी यायला लागले आणि बोरी बंदरचा धोबीघाट इतिहास जमा झाला। धोब्यांनी महालक्ष्मीला धुलाईचं काम सुरू केलं खरं, पण नवीन ठिकाणी यावं लागल्याची नाराजी त्यांच्या मनातून काही गेली नव्हती। त्यांची नाराजी त्यांनी कपडे धुलाईचे दर वाढवून व्यक्त केली। ग्राहकांनी तक्रारी केल्या, सरकारनं पुन्हा एकदा धोब्यांना पाचारण केलं। जागा सरकारनं मोफत दिली होती, घाट म्युन्सिपाल्टीनं बांधून दिला होता, पाणीही म्युन्सिपाल्टीनं नाममात्र दरात उपलब्ध करून दिलं होतं। धोबी घाट महालक्ष्मी स्टेशनला अगदी लागून असल्यामुळं येण्या जाण्याचा खर्चही फारसा उरला नव्हता, राहायची सोयही सरकारने केली होती। असं असताना दर वाढवण्याचं काहीच कारण नसल्याचं सांगून धोब्यांनी एकतर्फी वाढवलेले दर सरकारनं कमी करायला लावले।
0: हळूहळू धोबी घाट महालक्ष्मीला रुळायला लागला। सुरुवातीला आलेल्या 200 धोब्यांनंतर काही काळानं सगळ्याच धोब्यांनी आपला मुक्काम बोरी बंदरहून महालक्ष्मीला हलवला। काही काळ गेल्यानंतर इथल्या एक एक अडचणी लक्षात येऊ लागल्या। पाणी गरम करण्यासाठी भट्टीची व्यवस्था होती, परंतु त्या भट्टीचा धूर जाण्यासाठी चिमणीची व्यवस्था केली नव्हती, त्यामुळे तो धूर पूर्ण घाटभर पसरलेला राहत असे आणि त्यांना काम करायला त्रास होत असे। दुसरी अडचण म्हणजे म्युन्सिपाल्टीनं घाट तर चांगला बांधून दिला होता, पण कपडे वाळवण्यासाठी जागाच उपलब्ध करून दिली नव्हती। जी होती ती खारफुटी आणि दलदलीनं भरलेली होती, शिवाय साचलेल्या खारट पाण्याचा उग्र दर्प वातावरणात कायम भरून राहिलेला असे। त्यातच धोबी घाटावरचं सांडपाणी साठून राहत होतं, ते वाहून नेण्याची चांगली व्यवस्थाही अद्याप केलेली नव्हती। धोबी पुन्हा आपलं गाऱ्हाणं घेऊन सरकार दरबारी गेले। चिमणीची व्यवस्था म्युन्सिपाल्टीनं लगेच करून दिली, जादा जागेसाठी मात्र सरकारकडे जायला सांगितलं। कपडे वाळवण्यासाठी लागणाऱ्या जागेची मागणी अगदी रास्त होती, त्यामुळे सरकारनं ती पूर्ण करायचं आश्वासन दिलं आणि मुंबईच्या कलेक्टरांना या अडचणीवर तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यांची ही अडचण कलेक्टरांनी कशी सोडवली ते ऐकूया पुढच्या भागात.
2: श्रोते हो, आज आपण ऐकत होतो महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा चौथा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
1: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
0: भारताची UPI देयक प्रणाली वित्त तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी ठरली असून सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यासोबतच वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण काल मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात, त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचं संरक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. JNPT इथं झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी यांनी अलिराजपूरच्या दुर्गम आदिवासी प्रदेशांना राष्ट्रीय रेल्वे ग्रीडशी जोडणाऱ्या टांडा रोड आणि वडोदरा दरम्यान नवीन प्रवासी रेल्वे सेवेसह न्यू सानंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू JNPT या मालवाहू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी काल कोलंबो दाखल झाले. श्रीलंकेतील सर्वोच्च नेतृत्वाशी मजबूत सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. काल त्यांनी श्रीलंकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील संबंध इतिहास, संस्कृती आणि विश्वासावर आधारित असून संकटाच्या वेळी भारत नेहमीच श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी भारताच्या वेगानं वाढत असलेल्या आर्थिक वृद्धीचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 सप्टेंबरला गुजरातमधील एकता नगरमध्ये 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्यात येणार आहेत. एकता नगर इथं होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप मिळेल. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण माह अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातील विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधील ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातील विकासासाठी शिक्षण तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगानं

वाराणसी तसंच महाराष्ट्रातील पालघरमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा परस्पर हल्ले सुरू झाल्यानं पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. त्यामुळे या प्रदेशात संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती वाढली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC गेल्या 2 दिवसात अमेरिकेच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकी सैन्यानं इराणचे कच्चे तेल घेऊन जाणारे 5 टँकर्स नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्यांचं निरसन करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पथकर अर्थात टोल भरण्यातून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्र सरकारनं केली. मुंबई बंगळुरू महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच कोकणाकडे जाणाऱ्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत ही सूट लागू राहील. यासाठीचे प्रवाशांनी जवळची पोलीस स्थानकं, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन असे लिहिलेले विशेष स्टिकररूपी पास मिळवून ते वाहनावर लावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासासाठीही हा पास वैध राहणार आहे. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाला काल नवी दिल्लीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ PT उषा, क्रीडा सचिव हरिरंजन राव आणि संघनायक सहदेव यादव उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण करण्यात आलं. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याचा दबाव न घेता त्याकडे संधी म्हणून पाहावं आणि त्या संधीचं रुपांतर यशात करावं असं आवाहन मांडवीय यांनी यावेळी बोलताना केलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीपूर्वीच्या टप्प्यात देशात मॉन्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान मध्य, दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं आज ईशान्येकडील राज्य तसंच बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, नागालँड आणि ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवसात विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण महा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपकी प्रॉपर्टी आएगी आप ही के काम। रेसिडेंशियल और कमर्शियल प्रॉपर्टी पर लोन उपलब्ध।
1: प्रॉपर्टी मॉर्गेज लोन, टर्म लोन और कैश क्रेडिट के रूप में लोन उपलब्ध।
0: इंटरेस्ट रेट 9.25% से शुरू। महिलाओं के लिए ब्याज दर में छूट। शर्तें लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक, जीवन करे समृद्ध।
2: बोरी बंदर स्टेशन साठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या। स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता।
3: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे।
2: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं।
4: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये। 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:15 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।
5: इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा।
6: आपके दिल की हर ख्वाहिश पूरी करने वाली फिक्स्ड डिपॉजिट स्कीम, सुरक्षित बेस्ट इंटरेस्ट रेट और FD के ढेर सारे विकल्प।
7: इंटरेस्ट रेट सर्वसाधारण ग्राहक के लिए 7.10%, सीनियर सिटीजन के लिए 7.30% मंथली और क्वार्टरली इंटरेस्ट ऑप्शंस के साथ 16 महीने, शर्तें लागू।
6: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिच योर लाइफ।
8: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती।
9: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम।
8: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य।
9: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले, शाकाहारी भोजन, 5-star हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट।
8: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त।
9: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली, संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38।
8: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38।
10: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: फाइव स्टार हॉटेल्स आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
1: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
0: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38.
2: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38.

आज मी या ठिकाणी आल्यानंतर मागच्या जीएफएफ मध्ये आपण सांगितलं होतं की महाराष्ट्र हे पहिलं टोकनाइज स्टेट होईल आणि त्या दृष्टीने गेल्या एका वर्षात आपण भरपूर प्रगती केली. आपण डेल्टा ऍक्ट तयार केला. आता त्या ऍक्टवर एक आपण कमिटी तयार केलेली आहे की जी कमिटी त्याला पूर्ण रिव्ह्यू करेल आणि तो कायदा झाल्यानंतर सामान्य माणसाला देखील त्याच्या जमिनीचं रिअलायझेशन करता येईल, लिक्विडिटी क्रिएट करता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की एका नेक्स्ट लेवलवर आपण जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो आहे.

अंगणवाडी केंद्रामधलं ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातल्या विकासासाठी शिक्षण, तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमामध्ये विशेष भर देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबार

होते। खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026 च्या मसुद्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत

जोडयोग्य फौजदारी प्रकरणांचा या लोक अदालतीमध्ये निपटारा करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात ही लोक अदालत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

0: नमस्कार, मी शैल बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान। मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी। पूर्व जेरुसलेम मधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश। आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365। आणि आता बातम्या विस्ताराने। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते।
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे। इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं। हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं। इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है। सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे।
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनाने होईल। येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत। प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल, अशी माहिती नवीन यांनी दिली। न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली। या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते। न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं। 1992 त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली। 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले। दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली। ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे। ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती। वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे। संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या युवा संसद स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या नवी दिल्लीत संसद भवनात होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येईल। जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये गेल्या 30 वर्षांपासून या स्पर्धा भरवण्यात येतात। वर्ष 2025-2026 या स्पर्धेत देशभरातल्या 100 जवाहर नवोदय विद्यालयांनी भाग घेतला होता। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांची भेट घेतली। या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि श्रीलंकेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा पुनरुच्चार केला, तसंच या सुरक्षितता, शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याच्या वचनबद्धताही अधोरेखित केल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज समाजमाध्यमांवर नमूद केलं। सत्यनिकेतन इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर राजधानी दिल्लीच्या विविध भागातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली महानगरपालिकेला दिले आहेत। तसंच कारवाई दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकार

यांनी प्रत्यक्ष हजर राहावं असंही त्यांनी सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1365 इतकी झाली आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता झालेल्या 5000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू इथं कार्यरत असलेल्या भारतीय न्यायवैद्यक पथकानं आतापर्यंत 1400 अधिक डीएनए नमुन्यांची तपासणी केली असून 378 डीएनए प्रोफाईल्स तयार करण्यात यश मिळवलं आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज दिली. दरम्यान चिलीने इथल्या बोगद्यामध्ये भारतीय तांत्रिक पथकाकडून पाणी आणि चिखल उपसण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. बोगद्याचा तीव्र उतार आणि अरुंद रस्ता यामुळे कामात अडथळे येत असले तरी पथक विविध नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून मदतकार्य सुरू आहे. अडथळे दूर करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री नेण्याकरता तात्पुरता रस्ता तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात ते पूर्ण होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. बिहारमध्ये गेले काही दिवस निर्माण झालेली पूरस्थिती आता काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. गंगा, गंडक, कोसी, सोन, पुनपुन आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून अन्य काही नद्या मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पूरबाधित भागात मदत कार्य सुरू आहे. पाटणा, सारण, वैशाली, बेगुसराय, खगरिया, समस्तीपूर, जहानाबाद आणि अरवल या जिल्ह्यात पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. 456 सामुदायिक स्वयंपाकघरं चालवली जात आहेत. मदत छावण्यांमधून मुलांना दूध, महिलांना सॅनिटरी किट्स आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. सोन नदीची पातळी कमी झाल्यामुळे पाटणा गया मार्गावरची रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमध्ये तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिडोन सार यांनी सांगितलं. पूर्व जेरुसलेममधल्या ब्रिटिश दूतावासात गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनीविषयीच्या मुद्द्यावर कामकाज होतं. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमधले तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं सांगण्यात येतं. गाझामध्ये इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनी संघर्षावर दोन राष्ट्रांची निर्मिती हाच तोडगा असल्याचं ठाम प्रतिपादन ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडानं केलं आहे. ब्रिटिश प्रधानमंत्री अँडी बर्नहॅम, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं दोन राष्ट्रांची निर्मिती हाच उपाय आहे. इस्रायलबरोबर अर्थपूर्ण भागीदारी करण्याची इच्छा असून सुरक्षित आणि तणावमुक्त इस्रायल आणि पॅलेस्टीन आपला पाठिंबा राहील असं या राष्ट्रप्रमुखांनी म्हटलं आहे. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं अमेरिकेच्या युद्धनौकेवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणच्या 5 तेलवाहू नौकांवर काल हल्ला केला. यात 5ही नौका उद्ध्वस्त झाल्या. अल जझीरा आणि CBS वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली. त्यानंतर रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्सनं जॉर्डन इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या वाहिन्यांच्या वृत्तानुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला पुन्हा हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा इराणच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य केलं जाईल. सौदी अरेबियाच्या सार्वभौम क्षेत्रात आलेल्या हौती हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्याचं लक्ष्य नागरी वस्त्या आणि आर्थिक उलाढालीची केंद्र होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नावारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या एरिना सबालेंकाबरोबर होईल. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365 आणि पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, शुभ दुपार। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा। 2:30 आहेत आणि आज आपली दुपार संगीतमय करण्यासाठी 107.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर कार्यक्रम घेऊन आले आहे चला दोस्त हो बोलू काही। आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। आज आहे आपल्यासोबत मी RJ सीमानिकम शिरोडकर।

श्रोतेहो, आज 9 सप्टेंबर आणि आज आहे संगीतकार गायक श्रीधर फडके यांचा जन्मदिवस. श्रीधर फडके यांचा जन्म 9 सप्टेंबर 1950 रोजी मुंबईत झाला. त्यांना संगीताचं वातावरण हे घरातूनच लाभलं, कारण आपलं सगळ्यांना माहिती आहे त्यांचे वडील म्हणजे मराठी संगीत विश्वातलं अजरामर नाव सुधीर फडके, म्हणजेच तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके बाबूजी. श्रीधर फडके यांच्या आई ललिता फडके यांचाही संगीताशी जवळचा संबंध. बाबूजींसारख्या महान संगीतकाराचे सुपुत्र असणं ही मोठी गोष्ट, पण त्याचबरोबर एक मोठं आव्हानही. कारण वडिलांची सावली मोठी असेल तर स्वतःचा प्रकाश निर्माण करणं निश्चितच सोपं नसतं. मात्र श्रीधर फडके यांनी कधीच बाबूजींची नक्कल केली नाही. त्यांच्या संगीतामध्ये बाबूजींच्या संस्कारांचा सुगंध जाणवतो, पण त्यांची स्वतःची एक स्वतंत्र शैली देखील आपल्याला स्पष्टपणे जाणवते.

0: चालली। नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो।
1: संगीत क्षेत्रात असतानाही श्रीधर फडके यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण घेतलं आणि एअर इंडियामध्ये माहिती तंत्रज्ञान विभागात काम देखील केलं। म्हणजे एका बाजूला कम्प्युटर आणि तंत्रज्ञानाचं जग आणि दुसऱ्या बाजूला सूर, शब्द आणि संगीताचं जग। ही दोन अगदी वेगळी विश्व त्यांनी आपल्या आयुष्यात सुंदरपणे सांभाळली आहेत। नंतर मात्र त्यांनी संगीताला अधिक वेळ दिला आणि मराठी संगीत विश्वात आपली स्वतंत्र ओळख अधिक ठळक केली।

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी, बाबूजींच्या संस्कारांचा वारसा घेऊन पण स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण करणारे संगीतकार गायक श्रीधर फडके आपल्या मनात दडलेल्या भावना नकळत शब्दांमध्ये आणि सुरांमध्ये अतिशय सुरेख पद्धतीने उमटवतात, नाही का? हे संगीत म्हणजे केवळ सूर आणि ताल नाहीत, तर संगीत म्हणजे कोणासाठी तरी आठवण, संगीत म्हणजे भावना आणि माझ्या मते संगीत म्हणजे मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक सुंदर प्रवास. श्रीधर फडके यांच्या सुरांचा हा प्रवास असाच पुढेही आपल्या मनात कायमच घुमत राहो. आज त्यांच्या जन्मदिनी आपल्या आकाशवाणी परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा.

श्रोते आणि या गीतासोबतच मी चला दोस्त बोलू काही या कार्यक्रमात आता आपला निरोप घेते. ठीक 3 वाजता आपण मराठी बातमीपत्र ऐकणार आहात आणि 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM रेनबो.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: गुलाबाची कळी बघा हळदी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू तू चालली।
2: नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz।

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा

0: येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 त्यांनी वकिलीची सनद घेतली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युकेच्या संसदेत विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेट्समनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांकरता शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री शिंदे काल मध्यरात्री लंडनला रवाना झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला भेट देतील. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित इंटरनॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये ते महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन सादर करतील. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1,365 इतकी झाली आहे. बचाव पथकं बेपत्ता झालेल्या 5,000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1,000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नवारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या अरिना सबालेंका बरोबर होईल. पुरुष गटात अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोएने अलेक्स मायकल्सला 5-6, 3-6, 7-5, 6-3, 7-6 असं हरवून उपांत्य फेरी गाठली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबार मधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 लहान मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. स्वातंत्र्य संग्रामासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा आज 84व्या स्मृतिदिन आहे. आजच्या दिवशी प्रशासनाच्या वतीनं नंदुरबार इथल्या हुतात्मा चौकात पोलीस दरवर्षी मानवंदना देत. नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयानं बुलडाण्यात आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं उद्घाटन आज बुलडाणा रेसिडेन्सी इथं जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी केलं. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वडवणी इथं मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसंच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी बीड जिल्ह्यातले विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, अभ्यासिका, चालक आणि नागरिकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणाबाबत सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत. ट्रेडमिल या व्यायामासाठी लागणाऱ्या यंत्रातून सुमारे 1,10,00,000 सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबईच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं अटक केली आहे. यात एका चीनी नागरिकाचा समावेश आहे. व्यावसायिक माध्यमातून आयात होणाऱ्या यंत्रसामग्रीतून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचे हे सदस्य आहेत. हाँगकाँगवरून कार्गो विमानाने येणाऱ्या ट्रेडमिलमध्ये सोनं लपवल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती. त्यानुसार संशयित खेपेची तपासणी केली असता त्यात 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं आढळली. दिल्लीतल्या जंतर मंतर इथं काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या गौतम बुद्ध विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला नोटीस बजावल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज ग्रेटर नोएडाच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना फटकारलं. न्यायालयाच्या आदेशानंतरही अशी नोटीस बजावण्याचं धाडस दंडाधिकाऱ्यांनी कसं केलं असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला असून या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर रोजी कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत आंदोलक विद्यार्थ्यांवरचे सर्व गुन्हे रद्द केले होते. नोटीस नंतर मागे घेतली असली तरीही दंडाधिकाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियन नौदलाबरोबर तसंच तिथल्या संरक्षण विभागातल्या ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील. न्यूझीलंडमध्येही ते तिथल्या नौदल प्रमुखांबरोबर चर्चा करतील. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात समुद्र सफरींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या दौऱ्यात नौदल प्रमुख महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सोबत आहे मी आज आरजे सीमा निकम शिरोडकर. मंडळी, लावणी. लावणी हा शब्द म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो रंगमंच, ढोलकीचा ठेका, तुणतुण्याची साथ, घुंगरांचा नाद आणि शब्दांना आपल्या अदाकारीनं जिवंत करणारे कलाकार. लावणी म्हणजे केवळ शृंगार किंवा नृत्य नसून लावणी म्हणजे काव्य, संगीत, अभिनय, भावमुद्रा आणि संस्कृतीचा सुंदर संगम. आणि या लावणीला आपल्या प्रतिभेनं, आपल्या आवाजानं आणि आपल्या अदाकारीनं एक वेगळी उंची देणारा कलाकार म्हणजे सत्यभामाबाई पंढरपूरकर, ज्यांना रसिकांनी प्रेमानं म्हटलं लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर. आज 9 सप्टेंबर, आज आहे त्यांचा स्मृती दिन. सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि सोबत काही पारंपरिक लावणी ऐकण्याचा सुद्धा प्रयत्न करूया.

मंडळी, सत्यभामाबाई पंढरपूरकर या महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणीच्या इतिहासातल्या अत्यंत महत्वाच्या कलावंत होत्या. पंढरपुरी बाजाची बैठकीची लावणी आणि अदाकारीची लावणी ही लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचे मोठं योगदान मानलं जातं. आजच्या काळात लावणी कलावंतांवर चित्रपटांचा मोठा प्रभाव असल्यानं चित्रपटातली गीतं आणि लावण्या लोकप्रिय होत आहेत. मात्र पारंपरिक लावणी दिवसेंदिवस काळाच्या पडद्याआड जाते की काय असं चित्र आता आपल्याला पाहावयास मिळतंय. काही दशकांपूर्वी यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर, ज्ञानोबा उत्पात आदी मान्यवरांनी पारंपरिक लावणीचा वारसा जपून ठेवला होता. पंढरपुरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभामाबाईंनी लोकप्रिय केली होती. अबोल का होता धरिता सखया, मजवरी झाले तुम्हावरी दंग सखया, तुम्ही माझे सावकार, बांगडी पिचलबाई, शहर बडोरे सांडून आले, वर्ष झाली बारा, पाहुण्या चंद्रवदन, अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाई यांच्याकडे होता.

0: बोरी बंदर स्टेशन साठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
2: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

जन्म सांगली जिल्ह्यातला. त्यांनी लावणी आणि गायकीसाठी लौकिक अर्थानं असं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं. मात्र वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्यातल्या संगीत कलेची त्यांना स्वतःला जाणीव झाली होती. त्यांनी बालवयातच एकटीनं लावणी सादरीकरण केलं होतं. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई या त्यांच्या प्रथम शिक्षिका आणि सहकारी. गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली लावणी गटात त्या सामील झाल्या होत्या. तिथं सत्यभामाबाई या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टींशी परिचित झाल्या. गझल काय असते, ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना तिथं कळाले. लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैराकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा एतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो.

0: नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आनंद घेत राहा.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: मंडळी, काही लावण्या या विशिष्ट सादरीकरणामुळे तिच्याशी संबंधित कलावंतांशी जोडल्या गेलेत. जसं की तुम्ही माझे सावकार ही विलंब लयेतली लावणी यमुनाबाई वाईकरांच्या दिलखुलास अदाकारीनं त्यांच्याच नावावर झाली आहे. पंचकल्याणी घोडा अबलक ही नृत्यप्रधान लावणी अथवा पंचबाई मुसाफिर अलबेला ही नृत्यप्रधान लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी खूपच लोकप्रिय केली होती. पाहून या चंद्रवदन मला साहेना मदन ही अदाकारीची लावणी गुलाबबाई संगमनेरकर यांनी लोकप्रिय केली. जनमानसावर अनेक दशकापासून आपल्या आवाजाचं गारूड घालणाऱ्या सुलोचना

चव्हाण यांच्या गायकीला आजही तोड नाही आणि त्यांनी गायलेल्या लावण्या आजही अमृताहून लोकांना गोड वाटतात. म्हणजे आजही तमाशात आधी गण सादर होतो, मग येते ती गवळण, त्यानंतर असतात सवाल जवाब, काही तमाशात रंगबाजी असते, शेवटी येतं ते वगनाट्य. यातल्या वगात लावण्या असतात ज्या त्यातल्या कथेनुरूप असतात. या सगळ्या लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचं नाव अग्रस्थानी आहे.

0: India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी सुरुवातीच्या काळात सत्यभामाबाई पंढरपूरकर स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच लावणी सादर करायच्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत, पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्काच बसला. अनेक सामाजिक बंधनं, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेत्यानं आणि जोमानं आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचं आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलाशक्तीचं तेजस्वी प्रतीक होतं. जवळपास 5 दशकं सत्यभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली, ती देखील अविरतपणे जोमानं आणि स्वतःच्या शैलीनं. यशवंतराव प्रतिष्ठान पुणे इथे 2 मे 1992 रोजी त्यांनी शेवटचं सादरीकरण केलं होतं. त्यावरूनच त्यांच्यातल्या लावणी प्रेमाची आस कळून येते, कारण की त्यावेळी त्यांचं वय जवळपास 75 पुढं असावं. लावणी हाच त्यांचा श्वास होता. आपल्या कलेला त्यांनी कधीही बाजारी स्वरूप येऊ दिलं नाही. लावणीला त्यांनी आयुष्य समर्पित केल्यानं त्यांना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले होते. शेवटच्या काळात त्या तरुण मुलींना पारंपरिक लावणी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात निशांत प्रशिक्षकाच्या भूमिकेत होत्या. आपल्या कलेनं महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला समृद्ध करणाऱ्या आणि आपल्या कलेसाठीच जगलेल्या खऱ्या अर्थानं लावण्यवती सत्यभामाबाई पंढरपूरकर 9 सप्टेंबर 1994 रोजी या जगातून निघून गेल्या. त्यांच्या कलेला आणि त्यांना मनापासून अभिवादन.

श्रोतेहो, आणि आता वेळ झालेली आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. 3:58 आणि आपण मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत आणि ठीक 4 सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपल्यासोबत मी असणारच आहे. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM रेनबो.

ठळक बातम्या. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. रेल्वेच्या 7 महत्वाच्या प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यात मुंबई ते कोलकाता मालवाहतुकीसाठीच्या समर्पित 4 पदरी रेल्वे मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा। सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा। शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद। सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो।

0: वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सांजेच्या पारी।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा। 4 वाजलेले आहेत आणि आज आपली दुपार संगीतमय करण्यासाठी आपल्या सोबत आहे मी RJ सीमन कमशिरोडकर। सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू झालाय, सगळ्यांचं स्वागत आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर अशा गीतानं।

मंडळी, आज बुधवार आहे, मात्र आज आपण फेरफटका मारणार आहोत, तो म्हणजे खरेदीसाठीचा. आता सणवार सगळे आलेले आहेत, सुरुवात झालेली आहे, घराघरांमध्ये साफसफाई सुरू झालेली आहे, आणि आता काही दिवसांवरच गणपती बाप्पा येणार आहेत, आता सोमवारीच. त्यामुळे सगळी तारांबळ उडालेली असणार आहे सगळ्यांची, की आता खूप कामं करायची आहेत आणि खरेदीसुद्धा करायची आहे. काहींची खरेदी झालीसुद्धा असेल. आता कसं आहे, सणवार आणि खरेदी हे समीकरण खूप महत्त्वाचं आहे. आणि जर का त्यातल्या त्यात तुम्ही जर का खरेदी करायला मुंबईत असाल, तर मुंबई म्हटलं की काहींना डोळ्यासमोर मोठे मोठे मॉल्स, ब्रँडेड दुकानं आणि AC शॉपिंग सेंटर वगैरे आठवतात, नाही? पण मुंबईची खरी मजा ना त्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये जास्त मिळते, नाही का? म्हणजे जिथे दुकानांच्या बाहेर रंगीबेरंगी असे छान कपडे दिसतात, कानावर पडतात ते दुकानदाराच्या हाका, ग्राहक म्हणतो अहो थोडं कमी करा ना, आणि दुकानदार म्हणतो मॅडम तुमच्यासाठी स्पेशल रेट लावलाय, शेवटची किंमत अमुकच असणार. आणि मुंबई शॉपिंग म्हणजे एखादी छोटीशी नाट्यकथाच वाटते. म्हणजे आपण विचारतो अमुक अमुक वस्तू कितीला, तो म्हणतो 500. आपण म्हणतो 500 काय रेट लावलाय, 400 द्या. नाही मॅडम. मग आपण म्हणतो 400 नाही, ठीक आहे 350 द्या. तो म्हणेल अहो मॅडम नुकसान होत आहे आमचं. आपण म्हणतो ठीक आहे राहू द्या. आणि आपण दोन पावलं असं पुढं जातो, तोच ओ मॅडम या 400 घेऊन जा. आपण हे असं प्रत्येक वेळी प्रत्येक दुकानात अजिबात नाही होऊ शकत, नाही? हां, तुम्ही जर का उत्तम बार्गेनिंग करणारे असाल, छान जर का तुम्ही भाव करणारे असाल ना, तर गोष्ट वेगळी आहे. मग तुम्ही तुम्हाला हवी ती वस्तू हव्या त्या बजेटमध्ये घेऊ शकता. आणि मुंबईत अशा अनेक बाजारपेठ आहेत, त्यातलीच एक खास बाजारपेठ म्हणजे मालाडचं नटराज मार्केट. मालाड वेस्टला पश्चिमेला आहे ते नटराज मार्केट. बरेच श्रोते आपले कदाचित तिथे गेले असतील, काहींना जायचं असेल, किंवा काहींना तिथली खरेदी आवडत असेल, काहींना तिथे छान वेगवेगळे अनुभव आले असतील. या सगळ्या थोड्याशा छोट्या मोठ्या गप्पा आजच्या गप्पांमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की तिथे तुम्ही कसे जाऊ शकता, तिथे तुम्हाला काय काय मिळू शकतं, आणि किती अंतर आहे कुठून कुठे जायला. जितकं जमेल तितकं प्रयत्न करेन तुम्हाला सांगायला. आणि कसं आहे ना, आजकाल गंमत काय माहिती आहे का, आपल्याला ना मोबाईलच्या एका क्लिकवर सगळी माहिती मिळते. म्हणजे जर का तुम्ही टाकलं की मला नटराज मार्केटची माहिती द्या, कसं जायचं ते सांगा, अगदी सगळे पर्याय येतात आपल्याला कसं जायचं. आणि आजकाल व्लॉगिंग हा प्रकार खूप चालतो, व्लॉग करतात लोक, त्यामुळे त्यातही कळतं कोणीतरी अमुक जातं तिथे आणि त्याचा चॅनेल असतो सोशल मीडियावर, आणि मग ते टाकत असतात की तिथे गेल्यावर आम्ही कसं बार्गेनिंग केलं, हे दुकान कसं होतं, ते दुकान कसं नाही आहे, इथे तुम्ही काय घेऊ शकता. आता कसं आहे, मी जरी तुम्हाला किती सांगितलं आणि तुम्हीसुद्धा कितीही व्हिडिओज पाहिले, तरी देखील आपण स्वतः तिथे जाणं, स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं, तिथली वस्तू स्वतः हातात घेऊन ती निरखणं, पारखणं, आपल्याला खरंच जमत आहे का, हा रंग शोभेल का, किंवा अमुक ही वस्तू आपल्या या घरात महत्त्वाची ठरेल का, ही टिकाऊ आहे का, हे सगळं तिथे गेल्यावरच कळतं. पण कसं आहे, जर का आधी थोडीशी माहिती असेल की अच्छा ही वस्तू तिथे मिळते का, जरा स्वस्तात आहे का, किंवा बरं खूप पर्याय आहेत का, चला मग जाऊया इथे, तर थोडं सोपं होतं ना. तर प्रयत्न करूया छान छान गाण्यांसोबत. आपल्याकडे 5 वाजेपर्यंत वेळ आहे, जितकी जमेल तितकी माहिती देण्याची आणि घेण्याची. आपण बघूया कसं जमतं येते, चालेल? एक छानसं

0: रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो वाहिनी।
1: मंडळी, मालाड स्टेशनच्या पश्चिम बाजूला म्हणजे मलाड वेस्टला SV रोड परिसरात असलेलं हे नटराज मार्केट अनेक वर्षांपासून खरेदीसाठी लोकप्रिय ठिकाण आहे। विशेषत महिलांच्या कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत अनेक गोष्टी इथे एकाच ठिकाणी मिळतात। आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या मार्केटला, या नटराज मार्केटला कसं जायचं। आता नटराज मार्केटला जाण्यासाठी बरेच पर्याय आहेत, म्हणजे मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही नटराज मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी सोपे पर्याय आहेत। आता त्यातला पहिला सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे आपली लोकल ट्रेन। जर तुम्ही वेस्टर्न लाईनवरून येत असाल तर मलाड स्टेशनवर उतरायचं आणि मालाड स्टेशनला उतरलात ना की वेस्ट बाजूला बाहेर पडायचं, म्हणजेच पश्चिमेला तुम्हाला बाहेर पडायचं आहे, आणि तिथे उतरलात की स्टेशन रोडच्या दिशेनं थोडंसं पुढे जायचं आहे। म्हणजे आता तिथे जाण्यासाठी ना तुम्हाला एक मोठं लँडमार्क जर का सांगायचं असेल, जर समजा तुम्ही उतरलात स्टेशनवर मालाडच्या आणि तुम्ही वेस्टला आलात, तर तिथे तुम्हाला ना रिक्षांच्या रांगा दिसतील। त्या ज्या रिक्षा आहेत ना, त्या तुम्हाला मार्वे साईडला जाण्यासाठी किंवा आतमध्ये जी ठिकाणं आहेत मालवणी किंवा तुम्हाला कुठल्या मॉलमध्ये जायचं असेल, तिथे शेअरिंग रिक्षा जास्त आहेत, ती लाईन आहे। आणि त्याच्या पाठीमागे एक मिठाईवाल्याचं खूप मोठं दुकान आहे, तर MM मिठाईवाला त्या दुकानाचं नाव आहे। आणि त्या मिठाईवाल्याच्या तिथून तुम्ही थोडंसं पुढे गेलात ना की एक हनुमानाचं मंदिर लागतं, आणि मग तिकडून तुम्ही डाव्या बाजूने थोडंसं पुढे गेलात की तिथे लिहिलेलं आहे महानगरपालिका, साईनाथ महानगरपालिका। आणि तिथून आतमध्ये गेलात की खरेदीची ठिकाणं तुमची सुरू झाली। म्हणजे तिथून तुम्हाला फक्त स्टेशनवर उतरलात की साधारण 5 ते 6 मिनिटंच तुम्हाला चालायचं आहे तितकंच ट्रेनमधून उतरल्यानंतर, आणि मग थोडं चाललात की नटराज मार्केट। दुसरा पर्याय आहे बसचा। आता बसने येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जायचं आहे मलाड स्टेशन वेस्टला किंवा मलाड स्टेशन वेस्ट रोड परिसरातच उतरायचं आहे, आणि पुन्हा तिथूनसुद्धा काही मिनिटांचाच वॉक आहे। म्हणजे तुम्ही तिथे जर उतरलात त्या ठिकाणी आणि विचारलं की नटराज मार्केट कुठे आहे, आपल्याला कोणीही सांगेल। आणि आता येतो पर्याय तो म्हणजे मेट्रोचा। पण आता इथे थोडं लक्ष द्यावं लागेल, म्हणजे कसं आहे नटराज मार्केटच्या अगदी दाराशी मेट्रो स्टेशन अजिबात नाही आहे। जवळच्या मेट्रो पर्यायांमध्ये तुम्हाला कुडाळ ईस्ट आणि मलाड वेस्ट यांचा समावेश आहे। म्हणजे जर का तुम्ही मेट्रो स्टेशनपर्यंत आलात तर तिथून तुम्हाला पुढे बस किंवा रिक्षा असा पर्याय घेता येतो। तिथून थोडंसं ते लांब पडतं खरं तर, जर तुम्ही मेट्रोने उतरलात कुडाळला, तिथून खाली आलात आणि तिकडे रिक्षा लागलेल्या असतात ज्या स्टेशनपर्यंत तुम्हाला सोडतात। मात्र कसं आहे ना, दोन पर्याय आहेत, एक तर तुम्ही ज्या तिथे शेअर ऑटो लागतात 15 रुपये घेतात ते, तिथून जर का तुम्ही माला स्टेशनपर्यंत गेलात तिकडून तुम्हाला एक ब्रिज चढावा लागतो, मग तुम्ही उतरलात की थोडंसं चाललात की नटराज मार्केट आलं। जर तुम्ही डायरेक्ट रिक्षा केलीत तर चांगली गोष्ट आहे, पण

कसं आहे ना, तिथे सतत वर्दळ असते, त्या रस्त्यात सतत वर्दळ असते, त्यामुळे तिथे रिक्षा पटकन मिळण्याची शक्यता कमी असते. जर तुम्ही शेअर ऑटोचा पर्याय निवडला तर उत्तम. जर आणि हायवेवरून सुद्धा रिक्षा जाऊ शकते, पण ते सगळं उलट सुलट होऊ शकतं. जर तुम्ही पहिल्यांदा प्रवास करणार असाल आणि जर तुम्हाला ट्रेन सोपी पडणार असेल, तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ट्रेननेच या, ते जास्त सोपं आहे. आता हा झाला आपला प्रवासाचा टप्पा. आता पुढच्या टप्प्याकडे आपण वळूयात, त्यापूर्वी एक सुंदरसं गाणं ऐकूयात.

0: बोरीबंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
2: श्रोतेहो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:15 वाजता FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर.

शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की साईनाथ महानगरपालिका मंडळी तो जो भाग आहे तिथून सुरू होतं नटराज मार्केट, आणि तिथून तिथे तुम्ही पोहोचलात की तुमच्या लक्षात येतं, कारण की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गजबजलेला परिसर आणि खूप माणसं आणि लोक तुम्हाला सांगतायत की या हे घ्या ते घ्या असा सगळा आवाज, आणि सुरुवातीलाच तुम्हाला जे मिळते दिसतं ते म्हणजे खूप सारे कपड्यांची दुकानं. आता आतमध्ये जातानाच तुम्हाला मग सुरुवात होते ती म्हणजे मुलींचे टॉप्स असतील किंवा टी शर्ट असतील, कॉटनचे असतील किंवा इतर फॅब्रिकमध्ये असतील, साड्या असतील, खूप सुंदर सुंदर साड्या तिथे तुम्हाला बघायला मिळतात, आणि 600 रुपयेपासून वगैरे सुरुवात असते. अगदी खूप कमी किमतीच्या सुद्धा साड्या तिथे मिळतात, ते अगदी 1000 रुपयांपर्यंतच्या साड्यांची किंमत तुम्हाला त्या मार्केटमध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर खूप सुंदर सुंदर असे घागरे लेहंगे, म्हणजे सगळ्यात जास्त जर का नटराज मार्केटमध्ये स्त्रिया मुली जात असतील तर लग्नाच्या खरेदीसाठी बऱ्याचदा तिथे जातात, कारण की तिथे साड्यांमध्ये ना पर्याय खूप सारे मिळतात आणि घागरे आणि लेहंगेसुद्धा चांगले मिळतात. आता आपण जेव्हा मार्केटविषयी बोलतो किंवा जेव्हा आपल्याला साड्यांविषयी बोलायचं असतं तेव्हा अर्थात ज्यांना दादरचं मार्केट माहिती आहे त्यांना जास्त करून दादरच्याच साड्या जास्त आवडतील. तर इथे वेगळे पण काय आहे नटराज मार्केटमध्ये, तर इथे वेगळे पण असं आहे की इथे जे विक्री करणारे आहेत ना ते बहुतांश सगळे गुजराती मारवाडी असे आहेत, त्यामुळे ना आपल्याला त्यांच्याकडे टिपिकल महाराष्ट्रीयन साड्या तर मिळतातच बऱ्याच काही जणांकडे, पण त्याहीपेक्षा जरदोडी वर्क असेल किंवा मग टिकली वर्क असेल, एम्ब्रॉयडरी वर्क असेल किंवा खूप जरी असेल किंवा आपण म्हणतो ना खूप मणी असतात किंवा मग खूप छान काम केलेलं असतं त्याच्यावर, आणि शक्यतो आपण महाराष्ट्रीयन खूप कमी वेळा म्हणजे आपल्या सणांमध्ये आपण काटापदराच्या साड्यांना जास्त प्रेफरन्स देतो, आपण जास्त विचार करतो की नाही अशी साडी हवी आपल्याला, मात्र तिकडे तुम्हाला हे पर्याय जास्त मिळतील, म्हणजे तुम्हाला ड्रेससुद्धा जे मिळतील लेहंगे आणि जे काही घागरे आहेत मी तुम्हाला सांगते तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे छान ते असे चमचम करणारे आणि खूप डिझाईन असणारे त्याच्यामध्ये त्या लेहंग्यावरसुद्धा आणि ओढणीवरसुद्धा खूप वर्क असलेलं, तर जेव्हा तुम्हाला असं छान चमचमीत असं काहीतरी आपण म्हणतो ना अरे छान डोळ्यांना चांगलं वाटतं किंवा मग लग्नाच्या रिसेप्शनला वगैरे असे कपडे आपल्याला हवे असतात बघा, तर त्यासाठी तुम्हाला इथे साड्यांचे बरेच पर्याय मिळतील. आणि दोन दुकानं सोडली की एक साड्यांचं दुकान असं आहे, आणि आतमध्ये तुम्ही गेलात की तिथे बऱ्याच गल्ल्या आहेत, त्यामुळे तुम्ही ते आपोआप तुम्ही त्या दुकानांपर्यंत कसं पोहोचाले तुम्हालाही कळणार नाही, कारण की तिथे इतकी जास्त दुकानं आहेत. आता या दुकानांमध्ये फिरताना काय काळजी आपण घ्यायची आहे, कारण खरेदी तर आपण आपल्या एरियातसुद्धा करतो किंवा आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊनसुद्धा करू शकतो, मात्र खरेदी करताना काही छोट्या छोट्याशा गोष्टी असतात, त्या काय बरं असतात त्या सांगणार आहे त्याआधी एक सुंदरसं गाणं ऐकूयात.

तर मंडळी, मी तुम्हाला आता सांगणार होते की काय काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तर या मार्केटमध्ये जाण्याआधी एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की या मार्केटमध्ये ना 12 महिने गर्दी असते. तुम्ही कधीही गेलात ना की तर तुम्हाला तिथे गर्दीच मिळणार. आता त्या मार्केटचा टायमिंग असं तर म्हणतात की 12 ते 9 वाजेपर्यंत असतो तो, तर 12 वाजतासुद्धा कधी कधी बरीच दुकानं उघडलेली नसतात आणि जे बाहेर बसतात स्टॉल मांडून ते सुद्धा बऱ्यापैकी नसतात. तर मग जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तिथे बऱ्यापैकी सगळी दुकानं तिथे चालू असतात आणि तेव्हा तुम्ही जाऊ शकता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तिथे खूप गर्दी असणार, प्रचंड गर्दी असते आणि त्या गर्दीत तुम्हाला जावं लागणार. तर या गर्दीत जाण्यासाठी आपण स्वतःची वैयक्तिक काय काळजी घेऊ शकतो, तर एक म्हणजे आपला मोबाईल सांभाळणं, आपलं पैशाचं पाकिट सांभाळणं आणि त्याचबरोबर आपण जी पर्स कॅरी करतो ना ती अशी असावी की त्या गर्दीत जर का समजा खूप जणं असतील आणि पर्स जर का तुम्ही स्लिंग क्रॉस घेतली असेल, टोटे बॅग वगैरे घेतली असेल आणि त्यातून तुम्हाला पैसे काढणं कठीण जात असेल, तर त्याची काळजी आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची म्हणजे घेणं फार महत्त्वाचं असतं. कारण की बऱ्याचदा काय होतं, गर्दीच्या ठिकाणी आपण जातो आणि मग आपला पर्स उघडण्यासाठी जे तारांबळ उडते आणि मग पुढे गडबड होते आणि मग खरेदीवरचं लक्ष थोडंसं कमी होतं. तर या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यानंतर महत्त्वाचं की तुमच्याकडे जरा ना जमलं तर कापडी पिशव्या ठेवा. कारण की काय ना, तिथे तुम्ही जरी काही काही दुकानं अशी असतात की जिथे तुम्ही चांगली जरी खरेदी केली, खूप जास्त जरी खरेदी केली तरी देखील ते पिशव्या देत नाहीत. आणि आता बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकवर काही काही दुकानांमध्ये बंदी आहे, काही ठिकाणी ते सुरू आहे. मात्र आपण आपल्याकडून काय काळजी घेऊ शकतो, तर आपण आपल्या पिशव्या जर का सोबत ठेवल्या तर तिथला आपला खर्च कदाचित कमी होऊ शकतो. कारण काय होतं, आपण विचार करतो की नाही मला दोनच गोष्टी घ्यायच्या त्यासाठी ही पिशवी बरोबर आहे, पण बाजारात गेल्यावर कुठली तरी एखादी गोष्ट अशी वाटते की अरे ही खूप सुंदर आहे, ही मला हवी आहे आणि त्यासाठी माझ्याकडे आता पिशवीत जागा शिल्लक नाही आहे, मग तिथल्या तिथे मग शोधलं जातं आणि नवीन पिशवी घेतली जाते. किंवा मग त्यांच्याकडेच एखादी आगाऊ पिशवी मागितली जाते जी किती घट्ट असेल, मजबूत असेल हे माहिती नसेल, तर आपण ती पिशवी ठेवू शकतो. आणि पाण्याची बाटली, कंपल्सरी पाण्याची बाटली सोबत ठेवा. अर्थात तिथे आपल्याला पाणी मिळू शकतं. आजकाल तर सगळीकडे तशी दुकानांची सोय सुद्धा दुकानं आहेत, सोय आहे, मात्र आपल्यासोबत आपली एक छोटीशी बॉटल असेल तर आपण नंतर ती कुठे पाणीपुरी असेल तर भरू सुद्धा शकतो. आणि ज्यांना ऊन झेपत नसेल, ज्यांना त्रास असेल खूप गर्दीचा, त्यांनी मास्क यूज करावं किंवा स्कार्प घ्यावा. कारण की आता जरी पावसाळा असला किंवा जरी पावसाळा नसला तरी इतकं कडक ऊन केव्हाही लागतं आणि त्याने मग आपल्याला नको होतं. तर या नटराज मार्केटची खासियत ही आहे की इथे सतत गर्दी असते. मी तुम्हाला सांगितलं की इथे खूप साड्यांचे पर्याय आहेत, त्याच्यानंतर लेहंग्यांचे पर्याय आहेत, त्याचबरोबर इथे ज्वेलरी खूप सुंदर मिळतात. जर तुम्हाला ज्वेलरीमध्ये खूप पर्याय बघायचे असतील, तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचे असतील, म्हणजे जे आपले पुरुष मंडळी आहेत, आपले जे पुरुष श्रोते आहेत ते कार्यक्रम ऐकतायत, तर त्यांना ते म्हणतील आता हे सगळं आमच्या काय कामाचं, तर अजिबात नाही. त्यांच्यासाठी सुद्धा तिथे खूप चांगली चांगली दुकानं आहेत, म्हणजे पुरुषांसाठी सुद्धा सुंदर सुंदर तिथे कुर्ते मिळतात. मालाड मार्केटमध्ये खूप सुंदर कुर्तेज मिळतात तिथे, आणि त्याचबरोबर जीन्स मिळतात, त्याचबरोबर पुरुषांच्या सुद्धा ॲक्सेसरीज असतात की घड्याळ असतात, बेल्ट असतो, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी खास असं नवीन काहीतरी आलेलंच असतं मार्केटमध्ये, तर ते सुद्धा ते एक्सप्लोर करू शकतात. किंवा तुम्हाला भाऊबीज, रक्षाबंधन किंवा अजून कुठल्या ओकेजनला, सणांसाठी कोणाला गिफ्ट करायचं असेल तर त्यासाठी

ते खूप पर्याय आहेत. आणि आपल्या स्त्रियांचा आवडीचा विषय म्हणजे मेहंदी. मग मेहंदीसाठी सुद्धा ना इथे वेगळे वेगळे दुकान आहेत बरं का. काही ठराविक एक दोन दुकानं आहेत जिथे मी जाते. मी कधीही जर तिथे गेले तिथे मी नेहमी बघते गर्दी असते. म्हणजे तिथे केसांना लावण्यासाठी जी सुट्टी मेहंदी मिळते ती सुद्धा असते. मेहंदीचे कोन आहेत आणि हातावर जे छाप लावतात आजकाल तर ते केसांवर सुद्धा छाप लावले जातात. ते तुम्हाला माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण लग्नांमध्ये वगैरे बघा बऱ्याच स्त्रियांच्या केसांवर ते असतात. म्हणजे वेशभूषा करायची असेल तर त्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. तर त्याची सुद्धा वेगळी दुकानं आहेत. आणि जर कोणाचं पार्लर असेल तर त्यांना जर का त्यासाठी काही सामान हवं असेल वॅक्सिंगचं वगैरे तर तिथे तुम्हाला ते थोड्या कमी पैशात ते मिळतं. म्हणजे होलसेलच्या भावात तुम्हाला तिथे मिळू शकतं, पण तुम्हाला ती दुकानं तिथे जाऊन शोधावी लागतील. कारण की जसं मी तुम्हाला परत परत सांगते की मार्केट मोठं आहे आणि तिथे बरीच दुकानं आहेत. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं की एक साडीचं दुकान नाही आहे, तिथे खूप आहेत, अनेक आहेत. तशी ज्वेलरीची दुकानंसुद्धा अनेक आहेत, लहान मुलांची कपड्यांची दुकानंसुद्धा अनेक आहेत. मग तिथे तुम्हाला ऑफिस वेअर मिळतात, कॅज्युअल वेअर मिळतात, ट्रेडिशनल वेअर्स मिळतात. आणि हे कपड्यांचे ऑप्शन झाले. तुम्हाला जर का छान छान चादरी बेडशीट्स हवे असतील, तुम्हाला घरामध्ये जर का डोरमॅट हवं असेल आपण ज्याला बारदान म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा छान असं विणकाम केलेलं सुंदर सुंदर ऑप्शन्स, तर त्याची सुद्धा दुकानं तिथे आहेत. आणि आता अजून महत्त्वाचं काय सांगायचं आहे ते म्हणजे तिथे खरेदी आत्ता बाप्पाच्या सजावटीसाठी तिथे काय आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी एक सुंदरसं गीत ऐकूया.

0: बोरी बंदर स्टेशन साठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
2: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. इतिहासातून चला उलगडू आजही
3: विस्मयगाथा. मंडळी, आणि मी तुम्हाला सांगणार होते की खरेदीसाठी तिथे आत्ता बाप्पासाठी जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर खूप सुंदर सुंदर गोष्टी तिथे आलेल्या आहेत. जसं की खूप सुंदर फ्लॉवर पॉट आहेत किंवा बाकी पाठीमागे जर आपल्याला डेकोरेशन करायचं असतं त्याच्यासाठी जर आपल्याला कपडा लागतो तर ते आहेत तिथे. तोरणं आहेत जी आर्टिफिशियल फुलं असतात, जी आपण म्हणतो की नकली फुलं असतात, ती फुलंसुद्धा तिथे आहेत. आणि तोरणांमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले पर्याय आहेत, खूप छान छान रंग आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सोनेरी रंग आहे, गुलाबी असेल, हिरवा असेल, पिवळा असेल. आणि आता तुम्हाला कळलं असेल की पाईप क्लीनर जे आता नवीन विणकाम आलेलं आहे आणि क्रोशे ते त्याचेसुद्धा असंख्य पर्याय तिथे आलेले आहेत. तर तुम्ही सजावटीसाठीसुद्धा इथे अवश्य येऊ शकता. त्याचबरोबर ना तिथे ना खरी फुलं विकणारेसुद्धा, हारवाल्यासुद्धा ना मोजके 2-4 बायकाच तिथे असतात. 2-3च तिथे मला वाटतं 3-4 स्टॉल्स असतील मोजके. पण त्यांच्याकडे ना खूप सुंदर सुंदर वेण्या मिळतात, हारसुद्धा मिळतात. आणि त्या वेण्या जशा आता जर समजा कोणी कोणाला जर का दादरचीच फुलं आवडत असतील किंवा तिकडे जशी वेणी आपल्याला बनवून मिळते तशी जर माहिती नसेल तर मालाडला तुम्हाला तशी मिळू शकते. कारण की मालाडला तिथे ज्या बसणाऱ्या आहेत हारवाल्या ताई, त्या काकी वगैरे, तर त्यासुद्धा तुम्हाला जर तुम्ही सांगितलं की मला अशी वेणी बनवून द्या तर ते तुम्हाला ते बनवूनही देतील. तशीसुद्धा तिथे सोय आहे आणि खूप सुंदर ताजी फुलं असतात तिथे. त्याचबरोबर ना मी तुम्हाला सांगितलं होते की MM मिठाईवाला हे दुकान आहे, त्याच्या पाठीमागेसुद्धा शॉपिंग सेंटर्स आहेत. तर तिथे तुम्हाला काय मिळेल तर तिथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये क्लिप्स असतील, सेफ्टी पिन्स असतील, किंवा आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पाऊच असतात, आपल्याला बल्कमध्ये हवं असेल तर तिथे तुम्ही जाऊन ते खरेदी करू शकता. आणि तिथे भाजी मार्केटसुद्धा आहे, त्यामुळे तिथे तुम्ही भाजीसुद्धा घेऊ शकता आणि फळंसुद्धा, म्हणजे फ्रूट मार्केट आहे. तुम्हाला जर वाटलं की नाही आता मला दमली मी थोडंसं खाऊन घेते तर तिथे मोठंच ते दुकान आहे आणि आजूबाजूला खाण्याचेसुद्धा बरेच पर्याय आहेत. म्हणजे ज्यूस सेंटरसुद्धा आहे, तुम्हाला पाणीपुरी आवडत असेल तर तीसुद्धा आहे. आणि त्याचबरोबर हॉटेलसुद्धा आहे, म्हणजे ते मिठाईवाला जे दुकान आहे ते खूप मोठं असल्यामुळे ना तिथे हॉटेलसुद्धा आहेत. आणि अजून एक गोष्ट, तिथेसुद्धा सतत गर्दी असते. काउंटरवर आपला नंबर येईपर्यंत वाट बघा किंवा आपला खाऊ सुका खाऊ आपल्या सोबत कॅरी करा. छान काहीतरी सुका मेवा किंवा काही तोंडात टाकलं, छान पाणी प्यायलो आणि आपण खरेदीला लागलो असंसुद्धा करू शकता. किंवा तुम्हाला फक्त तिकडचं फूड एक्सप्लोअर करायचं असेल तर त्यासाठीसुद्धा तुम्ही तिथे येऊ शकता. आणि मी सुरुवातीला अजून एक गोष्ट सांगितली होती की तिथे जास्त करून गुजराती आणि मारवाडी विक्रेते आहेत. तर बघा आता त्यांच्या जीवनशैलीमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची असते की त्यांच्याकडे ना जे मणी असतात किंवा मग जे काम असतं त्याच्यावर छोटे छोटे छोटे असे खूप फुलं असतात किंवा आपण त्याला म्हणतो सळी असते बघा, लहान लहान असतात ते, तर त्या गोष्टी आपल्याला कधी कधी विकत हव्या असतात, आपल्यालाही काहीतरी करायचं असतं, तर तीसुद्धा त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला तिथे 12 महिने मिळतात. त्याची वेगळी दुकानं आहेत. तुम्हाला जर का धागे हवे असतील शिलाई मशीनचे, त्याच्यामधल्या जर गोष्टी हव्या असतील त्याचीसुद्धा दुकानं तिथे आहेत. आणि गुरुवारचं महालक्ष्मी व्रत तुम्ही करता तेव्हा ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तिथे 12 महिने मिळतात. श्रीकृष्णासाठीच्या गोष्टी, तुम्हाला जर का कोणाला देवाऱ्यात ठेवायच्या गोष्टी हव्या असतील तर त्यासुद्धा मिळतात. म्हणजे टाळपासून ते तुम्हाला छान छान मूर्ती किंवा तुम्हाला गिफ्ट करायचं आहे कोणाला तरी तर त्याच्यासाठी तुम्हाला बल्कमध्ये पिशव्या हव्या आहेत तर त्याचीसुद्धा दुकानं आहेत. तुम्हाला प्लास्टिक प्लेट हव्या असतील किंवा मग इको फ्रेंडली प्लेट हव्या असतील त्याचंसुद्धा वैयक्तिक दुकान आहे. म्हणजे ते मार्केट असं आहे ना की तिथे काय नाही आहे, तिथे सगळं आहे. तुम्ही फक्त घरून एक यादी करून यायची आहे की तुम्हाला काय हवं आहे आणि त्या दुकानांमध्ये जाऊन विचारत तुम्ही घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला काही नवीन बनवायचं आहे त्यासाठी सामान हवं आहे तुम्हाला तिथे मिळेल, तुम्हाला रेडीमेड काहीतरी हवं आहे ते सुद्धा मिळेल, तुम्हाला कपडा हवा आहे की नाही मला आता चांगले ड्रेस पीस हवे तर त्याची सुद्धा प्रचंड दुकानं आहेत, रेडीमेड ब्लाऊज ब्लाऊज पीसवरचे जे आपण पिको फॉल करतात त्यांना मॅचिंग्स मिळत नाहीत कधी कधी, किंवा तुम्हाला जर का ऑल्टरेशन करायचं असेल कपड्यांचं खरेदी केली तिथेच ऑल्टर केलं लगेच, पण एक आहे की सगळ्या दुकानांमध्ये तुम्हाला ट्राय करायला मिळत नाही, म्हणजे तिथे एवढी ती मोठी दुकानं नाही आहेत की तुम्ही एखादी कुर्ता घेतला किंवा जीन्स घेतली तर मी ट्राय करून बघते, तर तशी काही ठिकाणीच ती सोय आहे काही ठिकाणी सोय नाही आहे, त्यामुळे ती एक काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. आणि कपड्याच्या क्वालिटीचं म्हणाल तर अर्थात प्रत्येकाची आवडनिवड असते, म्हणजे कोणाला 250 रुपयाचा कुर्तासुद्धा खूप कम्फर्ट देतो आणि कोणाला 5,000चासुद्धा कम्फर्ट देतो, तर हे प्रत्येकाच्या चॉईसेसवर आहे. तिथे तुम्हाला मी तुम्हाला असं सांगितलं की अक्षरशः 150 रुपयांपासून सुद्धा कुर्त्यांची प्राईस तिथे असते, पण तो घ्यायचा की नाही ते तुमच्यावर आहे. आणि जर तुम्ही लांबून येणार असाल तर मी असं सजेस्ट करेन की एखादी साईज थोडी मोठी घ्यावी, कारण काय आहे ना साईज जर कमी घेतली कॉटन असेल कधी कधी ते श्रिंक होतं आणि जर ते नाही बसलं तर परत एवढं लांब यावं लागेल, त्यापेक्षा तुम्ही म्हणजे एवढा लांब यासाठी की परत खरेदी करायला या, त्यापेक्षा तुम्ही एक साईज जास्त घेतली आणि जर का तिकडे अल्टर केलं घरी तर होऊ शकतं नाही का. अर्थात हा सुद्धा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस असतो. आणि अजून एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जे आपल्याला जे रिसिप्ट दिलं जातं, काही काही ठिकाणी बघा आजकाल ना प्रिंट दिली जाते त्याची शाई नंतर उडून जाते, तर आपण काय करू शकतो त्याचा फोटो काढून ठेवायचा किंवा पेनाने त्याच्यावर रिराईट करायचं पुन्हा एकदा लिहायचं आणि दुकानदाराला विचारायचं की बाबा हे तुम्हाला दिलं आहे याची जर का शाई निघून गेली आणि माझ्याकडे जर का फोनमध्ये नसेल डाटा कधी कधी आपला निघून जातो फोनमधला आपण डिलीट करतो तर मग मला तुम्ही एक्सचेंज कसं देणार, तर ती सगळी माहिती नीट विचारून घ्यायची, त्याला सांगायचं मी फोटो दाखवला तर माझं काम होईल का नाहीतर मग मी आले एक्सचेंज करायला, एक्सचेंजचं टायमिंग विचारून घ्या की कुठल्या टायमिंगला मी आले तर मला गोष्टी एक्सचेंज करून मिळतील, तर या सगळ्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा खरेदी करताना बघणं फार जास्त महत्त्वाचं असतं आणि आपल्या आवडीबरोबर आपलं बजेट सांभाळणंसुद्धा. तर ज्यांनी ज्यांनी भुलेश्वर मार्केट पाहिलं असेल, कधीतरी दादरला फेरफटका मारला असेल, आपलं बोरीवली वेस्ट स्टेशनला फटक असे फिरून आले असतील आणि जर नटराज मार्केट पाहिलं नसेल तर वेळ काढून या. तुमचे 2-4 तास कधी कुठे कसे जातील तुम्हाला हे कळणार नाही आणि असं तुम्ही फक्त बघत राहाल आणि कधी तुमच्या बॅगेत एखादी गोष्ट येईल तुम्ही कधी खरेदी कराली तुम्हालाही कळणार नाही, इतक्या छान छान गोष्टी आहेत. आणि पर्सेसचे सुद्धा खूप व्हेरिएशन्स आहेत तिथे, तुम्हाला जर वेगवेगळ्या पर्स हव्या असतील बांगड्या हव्या असतील तर या असंख्य गोष्टी आहेत. मंडळी सब आपला सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे, 4:50 झालेली आहेत, बघता बघता वेळ कुठे कसा गेला कळलंही नाही. एक छानसं गीत ऐकूयात आणि आता आपण आपल्या सांगतेकडे वळूया.

श्रोतेओ, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्या सोबत आहे मी आर जे सीमंतकम शिरोडकर. आपण मालाडचं नटराज मार्केट याविषयी माहिती जाणून घेण्याचा आज प्रयत्न केला. इतकं मोठं मार्केट आहे आणि इतक्या गोष्टी आहेत तिथे की त्या एवढ्या कमी वेळेत मी सांगण्याचाच प्रयत्न केला आहे खरं तर. आणि हे मार्केट बंद असतं ते म्हणजे बुधवारी, आणि तुम्ही अदर बुधवार सोडून तुम्ही कधीही येऊ शकता. छान या, शॉपिंग करा, आणि आता जे सण येत आहेत त्या सणांमध्ये स्वतःची काळजी घ्या, मनासारखी खरेदी करा, बजेट पाहून पुन्हा एकदा, आणि मस्त रहा, छान रहा. उद्या पहाटे आपल्या रेनबोचा कार्यक्रम 5 ते 8 असणार आहे. आरजे भूषण आपल्यासोबत असणार आहेत आणि ठीक 5 वाजता आपण बातमीपत्र ऐकणार आहात. 5:03 आपण हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ऐकणार आहात आणि आपल्यासोबत असणार आहेत आरजे आदित्य असणार आहे, तेव्हा तो सुद्धा कार्यक्रम तुम्ही नक्की ऐका. आणि आता या कार्यक्रमातून मी निरोप घेते, पुन्हा आपली लवकरच भेट होईल या आशेसह. तोपर्यंत काळजी घ्या, छान रहा, मस्त रहा आणि ऐकत रहा FM रेनबो. नमस्कार. आणि ज्या ज्या श्रोत्यांनी कार्यक्रमात आज सहभाग नोंदवला, आज श्रोत्यांची नावं घेणं जमलं नाही त्याबद्दल क्षमस्व, पण आपल्या सगळ्यांचे खूप खूप खूप आभार. चला दोस्तोपासून आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी खूप छान साथ दिलीत आणि पुढच्या कार्यक्रमात नक्कीच आपल्या नावांचा उल्लेख होईल या दिवसापुरतं क्षमस्व. चला भेटूया पुन्हा, नमस्कार.

ऐकूयात काही ठळक घडामोडी. रेल्वेच्या 7 महत्वाच्या प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यात मुंबई ते कोलकाता मालवाहतुकीसाठीच्या समर्पित 4 पदरी रेल्वे मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवव्या राष्ट्रीय पोषण महाला आज वाराणसी इथून सुरुवात. महाराष्ट्राला देशातील पहिलं टोकनाइज स्टेट बनवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान राबवणार आणि आरोग्य स्वराजमधून गावागावात आरोग्य चळवळ उभी करण्याचं डॉ अभय बंग यांचं चंद्रपूर इथं आयोजित पहिल्या आरोग्य संमेलनात आवाहन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवव्या राष्ट्रीय पोषण महाला आज वाराणसी इथं सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. सुपोषित भारत हा विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचं त्या म्हणाल्या.
1: सुपोषित बचपन, स्वस्थ मातृत्व और समृद्ध परिवार ही विकसित भारत 2047 के संकल्प की सबसे मजबूत नींव है. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विजन के अनुरूप 9 सितंबर 2026 से 9वें राष्ट्रीय पोषण माह का शुभारंभ हो रहा है. हर वर्ष यह आयोजन हमें प्रेरित करता है कि हम पोषण के प्रति निरंतर जागरूक रहे.
0: आहारातली विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधलं ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातल्या विकासासाठी शिक्षण, तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष, या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून चालक, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्या पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. डिजिटल वित्तीय तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, उद्योजक, स्टार्टअप आणि एमएसएमई पर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलताना त्यांनी एजेंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानामुळे वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडू शकतं असं नमूद केलं. महाराष्ट्राला देशातील पहिलं टोकनाइज स्टेट बनवण्याच्या दिशेनं डेल्टा अॅक्टची रुपरेषा तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. नव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक माहिती आणि सेवांचं लोकशाहीकरण होऊन विदर्भातील शेतकरी आणि महिला उद्योजकांनाही दर्जेदार वित्तीय सेवा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला पुढील पिढीच्या फिनटेक उपाययोजनांसाठी रिअल वर्ल्ड टेस्ट बेड बनवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. या वीबीकेसी विस्ताराबाबत एमएमआरडीए, सेबी, एनएसई आणि ईडी यांच्यातील करारांचं हस्तांतरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी न्यायमूर्ती त्रिपाठी यांचं अभिनंदन केलं. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 त्यांनी वकिलीची सनद घेतली आणि प्रामुख्यानं दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युकेच्या संसदेत विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेटमनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबवलेल्या लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांकरता त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली या सह 7 उच्च वाहतूक असलेल्या रेल्वे नेटवर्कच्या चौपदरीकरणाला आज मंजुरी दिली. या 7 कॉरिडॉरवर रेल्वे वाहतुकीच्या सुमारे 40% वाहतूक होते अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच 10,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र यांचा विकास करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. या जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकासही झपाट्यानं होत आहे, मात्र त्यातील उणीवांबाबत प्रसारमाध्यमातून वस्तुस्थिती मांडली जाते. यातून प्रशासनाला प्रकल्पसिद्धी करण्यासाठी दिशा मिळते, असं प्रतिपादन बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी केलं. नागपूर इथल्या पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित एक दिवसीय वार्तालाप माध्यम कार्यशाळेत उद्घाटन डॉ देवरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी, जनजागृतीमध्ये प्रादेशिक माध्यमांची भूमिका हा कार्यशाळेचा मुख्य विषय होता. पर्यटन विकासात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन इंडिया टुरिझमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक संचालक स्नेहा पाटील यांनी केलं. त्यांनी पर्यटन विभागाच्या प्रसाद योजनेबरोबरच पर्यटक मार्गदर्शक नोंदणी प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रातील शासकीय रोजगाराच्या विविध संधींची माहिती उपस्थितांना दिली. केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद देखील आयोजित करण्यात आला. साहित्यिकांनी समाजातील आरोग्यविषयक प्रश्न आणि वेदना मांडून आरोग्य चळवळीला लोकचळवळीचं स्वरूप द्यावं, असं आवाहन डॉ अभय बंग यांनी केलं. आज चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथं आयोजित पहिल्या जिल्हा आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ अभय बंग यांनी अध्यक्षीय भाषणातून आरोग्य स्वराज्य आणि माझं गाव आरोग्य संपन्न गाव या संकल्पनांवर भर दिला. आरोग्य सेवा दिल्ली मुंबईतून नव्हे तर गावागावातून आणि घराघरातून सुरू झाली पाहिजे, हाच संमेलनाचा मुख्य संदेश असल्याचं डॉ बंग यांनी स्पष्ट केलं. आरोग्य ही संकल्पना केवळ रुग्णालय, डॉक्टर आणि औषधांपुरतीच मर्यादित नसून लोकांची जागरूकता, जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा यांना देखील समान महत्व असल्याचं ते म्हणाले. वाढता वैद्यकीय खर्च आणि आजारांमुळे कुटुंब गरिबीत जाण्याचं प्रमाण रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे नागपुरात आज संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सिंधू यांच्या नेतृत्वाखाली ग्रेट नाग रोडवरील एनआयटी कर्मचारी सांस्कृतिक भवन इथून सुरू झालेली यात्रा आरएसएस कार्यालयापर्यंत नेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी लोकशाही, समता आणि नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचा संदेश देत संविधान सन्मानाच्या घोषणा दिल्या. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधींच्या चले जाव हाकेला साथ देत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी

0: होणाऱ्या शिरीष कुमार मेहता, लालदाद शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्याम दास शाह या 5 लहान मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकतींच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मतदार यादी निरीक्षक आणि नागपूर विभागीय आयुक्त 10 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. 31 ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहे. पावसानं ओढ दिल्याचा परिणाम नवीन लाल कांद्याच्या लागवडीवर झाला असून लाल कांद्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील कांद्याची आवक मर्यादित राहिल्यानं दरात मोठी वाढ झाली आहे. 1.5 महिन्यात कांद्याच्या घाऊक दरात किलोमागे तब्बल 25 रुपयांची वाढ झाली असून पुढील 1.5 ते 2 महिने कांद्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलंय. जागतिक पर्यटन दिनानिमित्त 28 सप्टेंबर रोजी अकोला इथं कृषी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विभाग स्तरावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यशाळेत शेतकरी, उद्योजक, बचत गट आणि पर्यटन क्षेत्रातील इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. स्थानिक उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी दालनं उपलब्ध करून देण्यात येणार असून कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यावर भर राहणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 9व्या राष्ट्रीय पोषण महाला आज वाराणसी इथून सुरुवात. महाराष्ट्राला देशातील पहिलं टोकनाइज स्टेट बनवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान राबवणार आणि आरोग्य स्वराज्यमधून गावागावात आरोग्य चळवळ उभी करण्याचं डॉ अभयबंग यांचं चंद्रपूर इथं आयोजित पहिल्या आरोग्य संमेलनात आवाहन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-27 ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांपुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनांना होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यात मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर

0: नहीं माहिती दिली.
1: रेलवे की मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सद्धू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवरही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आजपासून विशेष शिबिराचं आयोजन राज्य शासनानं केलं असून एकही अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस, प्रांत आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भात अर्जदारांना मार्गदर्शन करावं, जुन्या अभिलेखांचं भाषांतर उपलब्ध करून द्यावं, तसंच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करावा अशा सूचना समितीनं बैठकीत केल्या. मराठवाड्यात आत्तापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी आज अमरावती इथं वार्ताहर परिषदेत दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा घेतली. या घटनेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्र आणि महत्त्वपूर्ण दस्तावेज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सूचना दिल्या आहेत. मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. येत्या 20 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिनी हा खंड प्रकाशित केला जाईल असं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्षात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनानं मानवंदना दिली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदाद शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्याम

हुकुमदास शाह या 5 मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात बालक दक्षता कक्षात 24 ऑगस्टला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर निलंबनाची आणि शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई हावड़ा दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई सह देशातल्या सात महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान। महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्यपदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या 7 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली।
1: रेलवे की मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स। रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं। दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल।
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते। तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील। पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्रॅम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले। या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते।
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे। इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं। हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं। इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है। सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे।
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल। येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत। प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली। यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। सन 2026-2027 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला। संरक्षण

राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो इथे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीदरम्यान श्रीलंकन हवाई दलासाठी L-70 तोफांच्या आधुनिकीकरणावर आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधल्या सहकार्यावर सामंजस्य करारांची सोय करण्यात आली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC मध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकरो मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्यपदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकरोमध्ये भावना महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ 19 गुणांसह पूल अमध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पेगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथे अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश
युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले.

होते। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान। महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या 3rd स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

पहाटेचे ठीक 5:22 होत आहेत मंडळी आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण। मंडळी, एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगायला हवं आपण। व्यक्ती कधी ना कधी संपते पण आपलं व्यक्तिमत्व मात्र चिरकाल जिवंत राहतं। त्यासाठी ते आदर्शवत प्रेरक आणि मार्गदर्शक कसं बनेल याचा विचार आपण करायला हवा, कारण तेच तुमच्या आदर्श व्यक्तिमत्वातील बहुमोल विचारधन म्हणून समाजापुढे कायम राहील। म्हणूनच एक सामान्य व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा समाजात आपलं स्वतःचं एक असं आदर्श कर्तव्यगार व्यक्तिमत्व तयार करा की समाजातली लोक त्याचं अनुकरण करतील, प्रेरक मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहतील। म्हणूनच एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा किंवा एक व्यक्ती म्हणून जगण्याबरोबरच एक व्यक्तिमत्व म्हणून जगण्याचा प्रयत्न आपण करायला हवा आणि आपल्या वर्तनाद्वारे इतरांनासुद्धा एक दिशा मिळेल, सकारात्मक दिशा मिळेल।